0: आदमी हर घड़ी हाँ घड़ी तिरी समिनट मी दिव्य राज्य गड़ने बाजर हिंद ने मैं प्रोग्राम गल में वाह दका लो मैं गिंदा माओ लोकी कम में फरद की भी सलामत रखा तेरे कम टका है दिवा हूं कानून थका कवैत कम हार वर बड़ा कम हिता मी हक हिदमा कुरे विदान खंत है कि कबह मी और मैं माओ लो कि बेफलों का ख्याल फरदा क्या मैं कुरे दाम फर्शने में एम ती बेफल ना क्या मैं कुरे दार ती बेफलों तेरे mihar bari hore kom befla kalm na ba hada kalm mihar ma se kuram me genna ne geto al me kom me mihak kes me ka kanta ta kavis na jeh me
1: detto e gwa den wana ham mihar al gum me raje kes wa ke ga wat ta ka kanun ta ke bhuri al gum me bola man che me kota kanun ta ka ga wat ta mi ha deni al gum me emmen ge laba ya man fa ta ka wa ke mi ge laba ya man fa ka no hema al gum me emme mi bola man vesti bi kan kan rangal kuram vesti bi detto ehema me kankama khas samakame dinun algumenge annan oi jilta kalgumenge darinna me kan dasko dinum kes algumen kam
0: ya dalme me har me wahada kan enge talme ge gavat hoge wahada ka speed no ni alme chidu mugo bisnanjani konkam katto magmati galme hinga binga velme magmati e maguge ekkol anekkol duvar no ni ame ekkol duwa mage to me sedi hore gavat enge to me sal den hama ege turun gavat ke defa bahore enge to almenge ge dorge kanda taka be go to magmati far fem feb mag be go to se bahore gavat ke defa enge to me kiha warakato almen ge kanda taka visnani almen kiha warakato me kanda taka de tere almen amille visnada me kiha warik kam vela fa alugano me kiha warakato me kanda kono bay ko nukme hottwan je hene to me almen और मैंने बेहोश का गोली समझा नहीं रही इंगेता
1: अस्सलाम वालेकुम
0: मोहम्मद अहमद
2: कौन है उससे ना कौन जरूर किन तो
0: अल्हम्दुलिल्लाह बारा किन किन है मोहम्मद अहमद
2: अलावा ना वरंगले के तो
0: आद मोहम्मद अहमद
2: कौन
0: आद मैं तो के मालूम का कुबा मोहम्मद अहमद के ख्याल रखे कौन में फर्द की भी सलामत ಕೊಮ್ಮ ಫರ್ದಕ್ಕಿವೆ ಸಲಾಮತ ರಕ್ಕಾತಿರಿ ಕಮಟ್ಟಕ ಹೆದಿಫಾ ಹುನ್ನ ಗಾನುನ ತಕ ಗವಾಯತಕ ಮಿಹಾರು ವರೆ ಬೊಡಂಕ ಮೆಹಿತ ಮಿಯಕ ಹೆದಮ ಕುರವೇನ ಕಂತ ತಹಿ ಕೊಬಾಹಿ
2: ಎ ಕಂತ ಮೆ ಕಿಯಾದಿ ಬೊಂಡದೆಂ ಬಿ ಹಮ ಹಮ ಎಂ ಮೆ ಸ್ಕೂಲ್ ಗುರಡೆ ಕುಮರಿಂಗ ಮಚ್ಚದ ಹಮ ಮಚ್ಚದ ಹುಯಾ ಹುನ ಬೊಡತಿ ಹುನ ಕ ಕಿಯಾದೆಂ
0: ಫುರ್ತನ್ ಸ್ಕೂಲ್ ದೌರಂ ಫಿರಗೆ
2: ಸ್ಕೂಲ್ ದೌರಂ ಫಿರಗೆ ಮ ಕಿಯಾದೆಂ ಮೆ ಫುರ ದೆಂ
0: ಮಗುಮತಿ ಕಂತತ್ತ ಅಣಹನ್ನು ಅವಳು ಮಿದಣ್ಣವಾದ ಅವಹಕ್ಕೆ ಮಿಕಹ ಕಂತತ್ತಕ ಸಮಾಧು ಮಟ್ಟಕ ಅವಳು ಮೀಹುನ್ನ ಗೆತ ಗವಾಯಣ ಗವಾಯತ ಮಿಹಾರು ಬುಡ ಕಮೆ ಹಿತ ಬಯಕ ಮೀಹಕ ಹೆದ್ಮ ಅವ್ರಮ ಕುರಾಣ ಕಂತತ್ತ ಹೇಕೋ ಬಾ
2: ಸ್ಕೂಲ್
0: ಜಿಮ್ಮೆ
2: ಶುಕ್ರಿಯಾ
0: ಶುಕ್ರಿಯಾ ಬೇಫ್ರಕ್ಕ